गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

इंद चंद सूर केते केते मंडल देश केते सिद्ध बुद्धनाथ केते केते देवी वेश केते देव दानव मुन केते केते रतन समुंद।

साच खंड वसै निरंकार, कर कर वेखै नर निहाल, तिथै खंड मंडल ब्रह्मांड, जे को कथै ता अंत न अंत, तिथै लो लो आकार, जेब जेब हो।